रसिक मंडळी हो नमस्कार. AMT वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी हो, जय गोगाबले आणि श्रेया घोषाल यांच्या समुद्र आवाजात ऐकूया भरला हा मधुमास.

रसिक श्रोत्यांनो, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत आर्य आंबेडकर यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया लावणी आहे बाई ग, आस्वाद घेऊया.

रसिकश्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो संजू राठोड, सोनाली सोनावणे यांची समुद्र आवाजात. ऐकूया लडकी पाहिजे आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.